0: बाय वन गेट वन फ्री होय होय खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्याम कुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
1: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा या कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
0: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंद ही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
1: द्वारकादास श्याम कुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
2: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत.
0: पत्ता द्वारकादास श्याम कुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.
3: रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचा आहे, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, एमएचजी सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
4: स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही है, तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
0: डॉक्टर अमोल पात्रीकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनके गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
4: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ईसीटी काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
0: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर.

0: एचपीवी वैक्सीन एग्जैक्टली क्या होती है, इस बारे में तो कभी ना कभी हमने सुना ही होगा। तर एचपीवी वैक्सीन ही सर्व महिलांसाठी उपयुक्त आहे आणि त्यांनी घ्यायलाच पाहिजे। तर एक्झॅक्टली ही एचपीवी वैक्सीन काय, कशा प्रकारे काम करते आणि का इतकी महत्त्वाची आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर धनंजय घुगे सर, कॅन्सर सर्जन फ्रॉम मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर।
1: नमस्कार, मी डॉक्टर धनंजय घुगे, कॅन्सर सर्जन, मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर, कारखाना।
0: तर सर, एचपीवी वैक्सीन काय याबद्दल आम्हाला सांगा आणि याचं इम्पॉर्टन्स कसं आहे।
1: एचपीवी वैक्सीनेशन बद्दल सांगायचं जर का झालं तर एचपीवी वैक्सीनेशन हे रिसेंटली गेल्या 10 ते 12 वर्षामध्ये जगामध्ये सुरू झालेलं आहे। त्याचा फायदा हा असतो की लग्न होण्याच्या आधी किंवा पहिला सेक्सुअल इंटरकोर्स होण्याच्या आधी, म्हणजेच शाळेमध्ये असणाऱ्या मुलींना 9 वर्ष ते त्याच्या पुढील वयोगटामध्ये आपण हे वॅक्सिनेशन केलं पाहिजे, जेणेकरून सर्व्हिक्स कॅन्सर हा भारतातील महिलांमध्ये आढळणारा 1 कॅन्सर आहे। त्याचं मुख्य कारण हे आहे की तेथे असलेले इन्फेक्शन HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस। ह्युमन पॅपिलोमा व्हायरस मेल आणि फिमेल जनाटेलियामध्ये नॉर्मली तो राहत असतो। तेथे सेक्सुअल इंटरकोर्स दरम्यान त्याचं जे ट्रान्समिशन झाल्यानंतर तेथे तो राहून तेथे तो इन्फेक्शन करतो, इंजुरी करतो, तिथे तो मायनर मॅक्रोस्कोपिक जखमा करतो व नंतर त्या जखमांचं रूपांतर हे कॅन्सरमध्ये होतं। त्यामुळे HPV वॅक्सिनेशन हे आवश्यक आहे आणि ते सेफ आहे, किशोर वयीन मुलींमध्ये घेतलंच गेलं पाहिजे।
0: तर एक्झॅक्टली HPV वॅक्सिन काय आहे, कशा प्रकारे ही काम करते आणि किती महत्त्वाची आहे याबद्दल आपण आता जाणून घेतलं। तर सरांसोबत आपण बोलणारच आहोत थोड्या वेळानंतर, तोपर्यंत स्टे ट्यून।

0: Let's talk about HPV vaccine. You're listening to MTM 90.8 FM. आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर धनंजय घुगे सर फ्रॉम मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. तर आपण HPV वॅक्सिन बद्दल जाणून घेत आहोत.
1: दोन प्रकारचे वॅक्सिनेशन त्याच्यामध्ये आहेत, एक गार्डासिल आणि एक सर्व्हॅरिक्स. गार्डासिल पहिले काही मोजक्याच व्हायरस विरुद्ध काम करायचं, पण जे नवीन गार्डासिल आलेलं आहे गार्डासिल 9, ते भरपूर म्हणजे प्रामुख्याने एक 10 ते 12 HPV व्हायरस विरुद्ध ते ऍक्ट करतं. त्याचं साधं बाकीचे जे वॅक्सिनेशन जे असतात, पोलिओ वॅक्सिनेशन किंवा BCG वॅक्सिनेशन, त्याच प्रकारे हे आपली इम्युनिटी वाढवायचं काम करत असतं. त्याच्यामुळे हे वॅक्सिनेशन घेऊन 80 ते 90% सर्व्हिक्स कॅन्सर होण्यापासून आपण भारतीय महिलांचा बचाव हा त्यांच्या पुढच्या आयुष्यामध्ये करू शकतो. जेव्हा सुरुवातीला हे वॅक्सिन रिसर्च मध्ये आलं, तेव्हा सुरुवातीला असं होतं की फक्त स्कूल गोईंग गर्ल्सनी ते वॅक्सिन घ्यावं. पण जसं जसं गेल्या 10-12 वर्षांमध्ये डेटा पुढे आला, त्यानुसार स्कूल गोईंग गर्ल्स, इव्हन अडल्ट गर्ल्स आणि वयाच्या 45 वर्षापर्यंत ते वॅक्सिन आपण घेऊ शकतो.
0: थँक्यू सो मच सर, थँक्स लॉट. खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती तुम्ही आज आम्हाला दिली अबाउट HPV वॅक्सिन बद्दल. तर महिलांनो, ही वॅक्सिन तुम्ही सुद्धा नक्की घ्या. निरोगी राहा, सेफ राहा आणि ऐकत राहा.
2: Only on MGM 90.8 FM.

0: छत्रपति संभाजीनगर में होने जा रहा है जिगीशा नाट्य सहवास। जी हाँ, यू नो व्हाट, मराठवाड़ा आर्ट कल्चर एंड फिल्म फाउंडेशन एंड महात्मा गांधी मिशन प्रेजेंट्स जिगीशा नाट्य सहवास 2026 जो कि 21, 22 और 23 अगस्त को होने जा रहा है अपने छत्रपति संभाजीनगर में। आणि या नाट्य सहवास मध्ये उद्घाटन सोहळ्यात येणार आहेत रत्ना पाठक जे प्रसिद्ध अभिनेत्री आहेत, त्यांच्या हाताने या इव्हेंटचं उद्घाटन होणार आहे शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता रुक्मिणी नाट्यगृह MGM विद्यापीठात। यासोबतच नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शन सुद्धा आहे आणि संध्याकाळी 7:30 वाजता हॅनाची सुटकेस या नाटकाचा प्रयोग सुद्धा होणार आहे रुक्मिणी ऑडिटोरियम येथे 21 तारखेला। आणि बाकीचे दिवस सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम, मुलाखती आणि वर्कशॉप सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत अबाउट नाटकाबद्दल। तर नक्की उपस्थित राहा जिगीशा नाट्य सहवास 2026 21, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी। स्टे ट्यून
1: only on MGM 90.8.

0: गेट वन फ्री होय खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादा श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
1: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किमया कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
0: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंद ही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
1: द्वारकादा श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, दात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
2: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत.
0: पत्ता द्वारकादा श्यामकुमार, फिट गो 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.
3: रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचा आहे? मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमांची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, एमएचजी सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
4: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही है? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
5: डॉक्टर अमोल पात्रीकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ न्यूरोसाइकेट्रिक्स, इनके गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
4: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
5: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजी नगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, रेडको N5, छत्रपति संभाजी नगर.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: बाय वन गेट वन फ्री होय होय खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
2: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा या कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
1: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंद ही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
2: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
1: ही ऑफर 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.
3: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
4: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
3: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
4: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in.

0: सांग, चिखलू सांग, चिखली मध्ये जन्म झाला कुणाचा?
1: नाना
0: फडणवीस, लोकमान्य टिळकांचा?

0: महत्व आहे. आता समज आपल्याला म्हणायचं असेल की झाड आपल्या पानांनी श्वास घेते, तर असं म्हणायचं की ते हेरे आपलं काय ती आहे.
1: प्लांट्स ब्रीथ थ्रू देअर लीव्स व्हाइल ह्युमन्स यूज देअर नोजेस. इज दॅट व्हाय वी स्लीप ऑन कॉर्ड्स अँड प्लांट्स हॅव बियर्ड्स ऑफ रोजेस. सरप्राईज surprise adds punch to life my boy and spice comes from variety. Kindness, compassion are excellent virtues.

रंगभूमीच्या कला विश्वाचा अनुभव घ्यायचाय, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भाण. सवाल जवाब, एमएचजी सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: माझ्या नादी लागू नको सिंधू.
1: अहो आता कसला नाद, पारखोळी झाली मी.
0: करणार कायस या खोळाचं,
2: पळवून नाही तुम्हाला.
0: आणि पळवून देऊन काय करणार,

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और
2: नमस्कार, छत्रपती संभाजीनगर.
3: तुम्ही ऐकत आहात MGM 90.8 FM.

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: Pharmacy मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या.
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स.
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्याचा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट डब्ल्यू डब्ल्यू डब्ल्यू

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 or 9518315455.

0: मिस्टर काटदरे मिसेस काटदरे पालक असण्याची किंमत खूप मोठी असावी, पण तुमच्या बाबतीत ती खूप जास्त मोठी आहे.
1: आई बाबा कुणी कुणी नसत तेव्हा असत.

0: बिझनेसची सुरुवात झाली आहे पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: वर वेट नहीं बढ़ता।
1: हेलो नमस्कार, तुम्ही ठेवून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है। मी आहे आर जे भूषण। मित्रांनो, आजचा दिवस खास आहे, कारण की आज आपण बोलणार आहोत अशा ऊर्जेबद्दल जी संपत नाही, उलट निसर्ग आपल्याला रोज फ्री मध्ये देतो। सूर्याची किरण, वाऱ्याची ताकद, पाण्याचा प्रवाह, म्हणजेच रिन्युएबल एनर्जी। आणि आज आहे अक्षय ऊर्जा दिवस। आपल्या रोजच्या आयुष्यात आपण किती एनर्जी वापरतो याचा आपण कधी विचार करत नाही, पण हीच एनर्जी जर थोडी स्मार्ट पद्धतीने वापरली तर नक्कीच फ्युचरमध्ये सस्टेनेबल होऊ शकते। चला तर मग आपण जाणून घेऊया अक्षय ऊर्जा म्हणजे नेमकं काय थोड्याच वेळात। तुम्ही कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आर जे भूषण सोबत एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।
2: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
3: बाय वन गेट वन फ्री, होय होय खरं, एक घ्या आणि एक फ्री मिळवा। स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्याम कुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर।
4: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किमया कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री,
3: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल। स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत
4: द्वारकादास श्याम कुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत।
3: ही ऑफर 9-17 August 2026 पर्यंत। पत्ता द्वारकादास श्याम कुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ति चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991।
5: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
6: एमजीएम विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
5: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू। ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर। अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
6: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्याचा एमजीएम कॅम्पस। गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा।
5: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in। स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए।
7: डॉक्टर अमोल पात्रिकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनके गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है।
5: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग।
7: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर।

0: वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है। मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, आपल्या आयुष्यात उपयोग अक्षय ऊर्जा म्हटलं की आपल्याला पहिला विचार येतो तो म्हणजे सोलार एनर्जीचा। आणि खरं सांगायचं तर सूर्य आपल्या सगळ्यात मोठ्या नॅचरल पॉवर स्टेशन पैकी एक आहे। आज घराच्या रूफटॉपवर सोलार पॅनल्स लावून इलेक्ट्रिसिटी तयार करता येते, शेतात सोलार पंप वापरता येतो, गावामध्ये सोलार स्ट्रीट लाईट वापरता येतात, आणि यामुळे पारंपरिक ऊर्जेवरचा आपला डिपेंडन्स कमी होऊ शकतो। पण एक इंटरेस्टिंग गोष्ट, अक्षय ऊर्जा म्हणजे फक्त सोलार नाही तर वाईंड एनर्जी, हायड्रो पॉवर, बायोमास, बायोगॅस असे अनेक ऑप्शन्स आहेत। म्हणजे फ्युचरची एनर्जी फक्त पॉवर स्टेशनमध्ये नाही तर ती आपल्या घराच्या छतावर, शेतात, आपल्या आसपासच्या निसर्गातही आहे। तर आजच्या अक्षय ऊर्जा दिवसानिमित्त एनर्जी सेव्ह करणं ही छोटी गोष्ट वाटली तरी तिचा इम्पॅक्ट खूप मोठा असू शकतो। मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।
1: बाय वन गेट वन फ्री, होय होय खरं, एक घ्या आणि एक फ्री मिळवा। स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर।
2: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री,
1: म्हणजे स्टाईलही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल। स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत।
2: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत।
1: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत। पत्ता द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562, आणि चिकलठाणा 9765822991।
0: रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचाय? मग तयार व्हा चिकिषा नाट्य महोत्सव 2026। नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी। या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, MHG सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग। मराठवाडा आर्ट, कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीषा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह, MGM परिसर, छत्रपती संभाजीनगर। तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे।
3: स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही है? तो हेल्प लेने में देर मत कीजिए।
4: डॉक्टर अमोल पात्रीकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनके गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है।
3: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग।
4: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर।

0: वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, आज सद्भावना दिवस देखील आहे। सद्भावना म्हणजे फक्त मोठ्या मोठ्या भाषांमध्ये ऐकायला मिळणारा शब्द नाही, तर आपल्या रोजच्या बिहेवियरमध्ये दिसणारी ती गोष्ट आहे। आपल्या आजूबाजूला वेगवेगळ्या विचारांची वेगवेगळ्या बॅकग्राऊंडची माणसं असतात। प्रत्येक गोष्टीवर आपलं मत एकच असेल असं नाही, पण मत वेगळं असलं म्हणून मन वेगळे असण्याची गरज नाही। समोरच्यांचं म्हणणं एकदा शांतपणे ऐकून घेणं, गरज असेल तेव्हा मदतीचा हात देणं आणि छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रिस्पेक्ट ठेवणं, कदाचित हीच खरी सद्भावना। त्यामुळे एमजीएम रेडिओ 90.8 FM कडून तुम्हा सर्वांना सद्भावना दिवसाच्या मनापासून शुभेच्छा। ऐकत रहा आरजे भूषण सोबत एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है।
1: Wondering what's next?
2: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
1: where innovation meets excellence. Admissions are open
2: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
1: across diverse fields from engineering and AI to law.
2: Apply now at www.mgmu.ac.in
1: or call 906761200.
3: बाय वन गेट वन फ्री, होय होय खरं, एक घ्या आणि एक फ्री मिळवा। स्वतंत्र दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्याम कुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर।
4: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा या कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री,
3: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंद ही डबल। स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत
4: द्वारकादास श्याम कुमार। स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत।
3: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत। पत्ता द्वारकादास श्याम कुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991।
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-475-44 or visit mgmu.ac.in.
6: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए।
7: डॉक्टर अमोल

वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, मी आहे आरजे भूषण. मित्रांनो, एक छोटासा जीव, एकदम छोटा पण त्रास, एकदम खतरनाक. कोण? हो, डास, मच्छर, मॉस्किटो. मित्रांनो, आज आहे वर्ल्ड मॉस्किटो डे. पावसाळा आला की डासांची पॉप्युलेशन वाढते आणि त्याच्यासोबत डेंग्यू, मलेरिया, चिकुनगुनिया यांच्यासारख्या आजारांचा धोका पण वाढतो. म्हणूनच घराच्या आसपास पाणी साचू देऊ नका, पाण्याची भांडी नियमितपणे स्वच्छ करा, खिडकी दरवाजांना जाळी लावणं आणि डासांपासून स्वतःचं प्रोटेक्शन करणं या छोट्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट आहेत. लक्षात ठेवा, डासाला घरात एंट्री मिळण्याआधीच त्याचा एक्झिट प्लॅन तयार ठेवा. मित्रांनो, पाऊस एन्जॉय करा पण डासांना तुमच्या घरात स्टेकेशन देऊ नका. मी आहे आरजी भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात.

0: वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM साथ है तो बात है। मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, एक छोटासा प्रश्न विचारतो, तुमच्या फोनची बॅटरी दिवसभर टिकते का? जर तुमचं उत्तर असेल नाही तर बॅटरी खराब झाली फेकून द्या। असं लगेच मी बोलणार नाही, कारण असं नसतं, पण काही वेळा काय असतं, आपल्या सवयीमुळे बॅटरीची लाईफ कमी होते। जसं की फॉर एक्झाम्पल, ब्राईटनेस फुल ठेवणं, बॅकग्राऊंडमध्ये गरज नसलेले ॲप चालू ठेवणं आणि आपण वापरतही नसलेल्या लोकेशन, ब्लूटूथ, मोबाईल डेटा कायम ऑन ठेवणं। आता एक महत्त्वाची गोष्ट, फोन चार्जिंगला लावून तासनतास तसाच ठेवण्याची सवय शक्यतो अवॉइड करा, म्हणजे फोनला पण थोडीशी केअर द्या। कारण आपण माणसांना तुम्हाला टाइम देत नाही असं म्हणतो, आणि फोनची बॅटरी 5% आली की लगेच चार्जर शोधतो। थोडं स्मार्ट वापरा, बॅटरी जास्त वेळ साथ देईल। मी आहे आरजे भूषण, ऐकत रहा एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात।
1: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTech, MTech, Bachelor of Architecture, Master of Architecture and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
2: बाय वन गेट वन फ्री, होय होय खरं, एक घ्या आणि एक फ्री मिळवा। स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर।
3: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा या कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री,
2: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल। स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत।
3: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत।
2: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत। पत्ता द्वारकादास श्यामकुमार, सिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991।
4: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
5: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
4: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू। ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर, अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
5: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा MGM कॅम्पस। गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा।
4: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgmu.ac.in।
6: स्ट्रेस, एंजाइटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही हैं? तो हेल्प लेने में देर मत कीजिए।
7: डॉक्टर अमोल पात्रिकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनके गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है।
6: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग।
7: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजी नगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजी नगर।

0: की छत्रपती संभाजीनगर म्हणजे इतिहास, आर्किटेक्चर, फूड, कल्चर आपल्या शहराकडे सांगण्यासारख्या गोष्टींची काहीच कमी नाही. पण मला ना नेहमी एक गोष्ट इंटरेस्टिंग वाटते, आपण ज्या शहरात राहतो तिथली फेमस ठिकाणं, टुरिस्ट स्पॉट्स लोकांना माहीत असतात, पण आपल्याला आहे का? कधी कधी बाहेरून आलेला माणूस आपल्याला म्हणतो, अरे इथे ही एवढी सुंदर जागा आहे, आणि आपण होता का हो कुठे. तर आपल्या शहराची खरी मजा फक्त फेमस मॉन्युमेंट मध्ये नाही, तर इथल्या स्ट्रीट्स मध्ये, फूड मध्ये, लोकांमध्ये आणि छोट्या छोट्या स्टोरीज मध्ये आहे. म्हणून पुढच्या वीकेंडला खूप लांब डायरेक्ट म्हैसमाळला जायची गरज नाही, आपल्या आजूबाजूला पण खूप छान छान स्पॉट आहे. थोडी माहिती काढा, थोडं एक्सप्लोअर करा आणि ऐकत राहा आरजे भूषण सोबत एमजीएम रेडिओ 90.8 FM. साथ है तो बात है.
1: बाय वन गेट वन फ्री, होय होय खरं, एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
2: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री,
1: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
2: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
1: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत. पत्ता द्वारकादास श्यामकुमार, फिडगो 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765828991.
3: रंगभूमीच्या कला विश्वाचा अनुभव घ्यायचा आहे, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, MHG सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट, कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह, MGM परिसर, छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
4: स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन या एडिक्शन, क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही है? तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
5: डॉक्टर अमोल पात्रीकर, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनकी गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
4: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
5: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, 5 छत्रपति संभाजीनगर.

0: वेलकम बैक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 एफएम साथ है तो बात है। मी आहे आरजे भूषण। मित्रांनो, आपण सगळे ना आयुष्याच्या मोठ्या गोष्टींच्या मागे धावतो, करिअर, पैसा, सक्सेस, फ्युचर प्लॅनिंग, पण या सगळ्या धावपळीत काही छोट्या गोष्टी क्वाइटली आपल्याला खुश करतात। म्हणजे पाऊस आला की लगेच आडोसा सापडणं रेनकोट घालायसाठी, अकाउंटला शेवटचे लिमिटेड पैसे उरलेले असताना अचानक जुने उधारीचे पैसे परत येणं, पार्किंगला पोहोचल्या पार्किंग स्पेस मिळणं, आवडत्या व्यक्तीचा अचानक फोन येणं, अनएक्सपेक्टेड कोणाकडून ट्रीट मिळणं, किंवा काहीही कारण नसताना आलेलं एक जेन्युइन स्माईल, या गोष्टीची आपण प्लॅनिंग करतो का? नाही, अनएक्सपेक्टेड मिळतं। मग आज एक काम करा, मोठं काही अचीवमेंट करण्याच्या प्रेशरमध्ये छोट्या हॅपीनेसला इग्नोर करू नका। लाईफची हायलाईट रील मोठ्या इव्हेंट्सने नाही तर अशाच छोट्या छोट्या मुवमेंटने तयार होते। ऐकत रहा आर जे भूषण सोबत एमजीएम रेडिओ 90.8 एफएम साथ है तो बात है।
1: Wondering what's next?
2: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
1: where innovation meets excellence. Admissions are open
2: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
1: across diverse fields from engineering and AI to law.
2: Apply now at www.mgmu.ac.in
1: or call 906761200.
3: बाय वन गेट वन फ्री, होय होय खरं, एक घ्या आणि एक फ्री मिळवा। स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर्स।
4: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री,
3: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल। स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत
4: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत।
3: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत। पत्ता द्वारकादास श्यामकुमार, फिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991।
5: MGM University Institute of Hotel Management is ready to help you make your career in hotel management, aviation, culinary arts, bakery and event management. Join MGM University, IHM. For admission, contact now at 87930-475-44 or visit mgmu.ac.in.
6: Stress, anxiety, depression या addiction, क्या ये problems आपकी life को affect कर रही हैं? तो help लेने में देर मत कीजिए।
7: Dr. Amol Patrikar, मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ, न्यूरोसाइकेट्रिक्स, इनके गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है।
6: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग।
7: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजी नगर, और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजी नगर।

वेलकम बॅक मित्रांनो, तुम्ही ट्यून केलंय एमजीएम रेडिओ 90.8 FM, साथ है तो बात है, आणि मी आहे आरजे भूषण. तर मित्रांनो, आजच्या शो मध्ये आपण एनर्जी पासून सद्भावने पर्यंत आणि डासांपासून मोबाईल बॅटरी पर्यंत, तसेच आपल्या छत्रपती संभाजीनगर पासून ते छोटे छोटे हॅपीनेस पर्यंत बरंच काही गप्पा मारल्यात. पण एक गोष्ट मात्र नक्की, एनर्जी सेव्ह करा, रिलेशनशिप सांभाळा, हेल्थची काळजी घ्या आणि क्षणोक्षणी आयुष्य एन्जॉय करायला तर अजिबात विसरू नका. आणि सगळ्यात महत्वाचं, मला इंस्टाग्रामला फॉलो करायला विसरू नका. माझा इंस्टाग्राम आयडी आहे RJ_भूषण.पवार. ऐकत रहा एमजीएम.

0: गेट वन फ्री होय होय खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
1: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किमया कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
0: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत
1: द्वारकादास श्यामकुमार. स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
2: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत.
0: पत्ता द्वारकादास श्यामकुमार, फिडको 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.
3: रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचाय? मग तयार व्हा चिकिषा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भाण, सवाल जवाब, एमएचजे सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगेशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.
4: स्ट्रेस, एन्झायटी, डिप्रेशन या एडिक्शन क्या ये प्रॉब्लम्स आपकी लाइफ को अफेक्ट कर रही है, तो हेल्प लेने में देर मत कीजिए.
0: डॉक्टर अमोल पात्रीकर मानसोपचार और व्यसन मुक्ति तज्ञ न्यूरोसाइकेट्रिक्स, इनके गाइडेंस में मेंटल हेल्थ और एडिक्शन रिलेटेड प्रॉब्लम्स का ट्रीटमेंट किया जाता है.
4: यहाँ अवेलेबल है मेन और वुमेन के लिए सेपरेट एडमिशन फैसिलिटीज, एडिक्शन ट्रीटमेंट, ECT काउंसलिंग, मैरिज काउंसलिंग, चाइल्ड गाइडेंस, स्ट्रेस मैनेजमेंट, फैमिली काउंसलिंग और साइकोलॉजिकल काउंसलिंग.
0: उत्कर्ष हॉस्पिटल, अदालत रोड सिग्नल, विवेकानंद कॉलेज रोड, सतीश मोटर के पीछे, समर्थ नगर, छत्रपति संभाजीनगर. और दिशा हॉस्पिटल, संत तुकाराम नाट्यगृह रोड, फोस्टर होम्योपैथी कॉलेज कैंपस, सिडको N5, छत्रपति संभाजीनगर.

0: wondering what's next?
1: Unlock your future at Mahatma Gandhi Mission University,
0: where innovation meets excellence. Admissions are open
1: across undergraduate, postgraduate, diploma and PhD programs
0: across diverse fields from engineering and AI to law.
1: Apply now at www.mgmu.ac.in
0: or call 9067612000.
2: बाय वन गेट वन फ्री होय होय खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
3: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किमया कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
2: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
3: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, नात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
2: ही ऑफर 9 ते 17 ऑगस्ट 2017.

छत्रपति संभाजीनगर में होने जा रहा है जिगीशा नाट्य सहवास। जी हाँ, यू नो व्हाट, मराठवाड़ा आर्ट कल्चर एंड फिल्म फाउंडेशन एंड महात्मा गांधी मिशन प्रेजेंट्स जिगीशा नाट्य सहवास 2026 जो कि 21, 22 और 23 अगस्त को होने जा रहा है अपने छत्रपति संभाजीनगर में। आणि या नाट्य सहवासामध्ये उद्घाटन सोहळ्यात येणार आहेत रत्ना पाठक जे प्रसिद्ध अभिनेत्री आहेत, त्यांच्या हाताने या इव्हेंटचं उद्घाटन होणार आहे शुक्रवार 21 ऑगस्ट रोजी संध्याकाळी 6 वाजता रुक्मिणी नाट्यगृह MGM विद्यापीठात। यासोबतच नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शन सुद्धा आहे आणि संध्याकाळी 7:30 वाजता हॅनाची सुटकेस या नाटकाचा प्रयोग सुद्धा होणार आहे रुक्मिणी ऑडिटोरियम येथे 21 तारखेला। आणि बाकीचे दिवस सुद्धा वेगवेगळे कार्यक्रम, मुलाखती आणि वर्कशॉप सुद्धा ठेवण्यात आलेले आहेत अबाउट नाटकाबद्दल। तर नक्की उपस्थित रहा जिगीशा नाट्य सहवास 2026 21, 22 आणि 23 ऑगस्ट रोजी। स्टे ट्यून्ड। Only on MGM 90.8 FM.

0: पासून चिखली मध्ये जन्म झाला कुणाचा?
1: नाना
0: फडणवीस लोकमान्य टिळकांचा

0: सार्वजनिक गणेशोत्सवाची स्थापना करणारे तेले दाखवले इंटरनेटने.
1: एडिसनच्या डोक्यामध्ये पेटला कसा दिवा, पेंटरवॉलच्या गोला मधली काढली कोणी हवा, जेम्स वॅटची किटली उकळून शोध कसला लागला सांग.
0: शाबास.

0: इंग्रजी लई महत्वाचं आहे. आता समज आपल्याला म्हणायचं असेल की झाड आपल्या पानांनी श्वास घेते, तर असं म्हणायचं की ते हेरे आपलं काय ती आहे.
1: प्लांट्स ब्रीथ थ्रू देअर लीव्स व्हाइल ह्युमन्स यूज देअर नोजेस. इज दॅट व्हाय वी स्लीप ऑन कॉर्ड्स अँड प्लांट्स हॅव बियर्ड्स ऑफ रोजेस. सरप्राईज surprise adds punch to life, my boy, and spice comes from variety. Kindness, compassion are excellent virtues.

0: visit mgmu.ac.in.
1: बाय वन गेट वन फ्री होय होय खरं एक घ्या आणि एक फ्री मिळवा. स्वातंत्र्य दिनाच्या खास निमित्ताने द्वारकादास श्यामकुमार घेऊन आले आहे शानदार ऑफर.
2: बनारसी सेटिन साडी, प्रिंटेड डोला साडी, डिझायनर साडी, जामदानी सिल्क किंवा या कॉटन किंवा लेडीज ड्रेस, तुमची फेवरेट साडी बाय वन गेट वन फ्री.
1: म्हणजे स्टाईल ही डबल आणि शॉपिंगचा आनंदही डबल. स्वातंत्र्य दिन साजरा करा नव्या शॉपिंग सोबत.
2: द्वारकादास श्यामकुमार, स्वातंत्र्याचा अभिमान, दात्यांचा सन्मान, शानदार ऑफर सोबत.
3: ही ऑफर फक्त 9 ते 17 ऑगस्ट 2026 पर्यंत.
1: पत्ता द्वारकादास श्यामकुमार, फिट गो 9209099991, बीड बायपास रोड 9503109429, त्रिमूर्ती चौक 9699703562 आणि चिकलठाणा 9765822991.
4: फार्मसी मध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
5: MGM विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
4: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डायरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
5: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्याचा MGM कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आजच प्रवेश निश्चित करा.
2: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट www.mgm.ac.in.

0: HPV वैक्सीन एग्जैक्टली क्या होती है, इस बारे में तो कभी ना कभी हमने सुनाई होगा। तर HPV वैक्सीन ही सर्व महिलांसाठी उपयुक्त आहे आणि त्यांनी घ्यायलाच पाहिजे। तर एक्झॅक्टली ही HPV वैक्सीन काय, कशा प्रकारे काम करते आणि का इतकी महत्त्वाची आहे याबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्यासोबत आहेत डॉक्टर धनंजय घुगे सर, कॅन्सर सर्जन फ्रॉम मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर।
1: नमस्कार, मी डॉक्टर धनंजय घुगे, कॅन्सर सर्जन, मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल, छत्रपती संभाजीनगर, कारखाना।
0: तर सर, HPV वैक्सीन काय याबद्दल आम्हाला सांगा आणि याचं इम्पॉर्टन्स कसं आहे।
1: HPV वैक्सीनेशन बद्दल सांगायचं जर का झालं तर HPV वैक्सीनेशन हे रिसेंटली गेल्या 10-12 वर्षामध्ये जगामध्ये सुरू झालेलं आहे। त्याचा फायदा हा असतो की लग्न होण्याच्या आधी किंवा पहिला सेक्सुअल इंटरकोर्स होण्याच्या आधी, म्हणजेच शाळेमध्ये असणाऱ्या मुलींना 9 वर्ष ते त्याच्या पुढील वयोगटामध्ये आपण हे वॅक्सिनेशन केलं पाहिजे, जेणेकरून सर्विक्स कॅन्सर हा भारतातील महिलांमध्ये आढळणारा 1 कॅन्सर आहे। त्याचं मुख्य कारण हे आहे की तेथे असलेले इन्फेक्शन HPV म्हणजे ह्युमन पॅपिलोमा व्हायरस। ह्युमन पॅपिलोमा व्हायरस मेल आणि फिमेल जनाटेलियामध्ये नॉर्मली तो राहत असतो। तेथे सेक्सुअल इंटरकोर्स दरम्यान त्याचं जे ट्रान्समिशन झाल्यानंतर तेथे तो राहून तेथे तो इन्फेक्शन करतो, इंजुरी करतो, तिथे तो मायनर मॅक्रोस्कोपिक जखमा करतो व नंतर त्या जखमांचं रूपांतर हे कॅन्सरमध्ये होतं। त्यामुळे HPV वॅक्सिनेशन हे आवश्यक आहे आणि ते सेफ आहे, किशोर वयीन मुलींमध्ये घेतलंच गेलं पाहिजे।
0: तर एक्झॅक्टली HPV वॅक्सिन काय आहे, कशा प्रकारे हे काम

0: करते आणि किती महत्वाची आहे याबद्दल आपण आता जाणून घेतलं. तर सरांसोबत आपण बोलणारच आहोत थोड्या वेळानंतर. तोपर्यंत स्टे ट्यून.
1: Only on MGM 90.8 FM.

रंगभूमीच्या कलाविश्वाचा अनुभव घ्यायचा आहे, मग तयार व्हा जिगीशा नाट्य महोत्सव 2026. नाट्यप्रयोग, अभिवाचन, परिसंवाद आणि रंगभूमीशी संबंधित विविध कार्यक्रमाची खास मेजवानी. या महोत्सवाचे उद्घाटक प्रसिद्ध अभिनेत्री रत्ना पाठक, तर नाट्यविषयक पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटक ज्येष्ठ लेखक बाबा भांड, सवाल जवाब, एमएचजी सुटकेस आणि भरड यांसारखे दर्जेदार नाट्यप्रयोग. मराठवाडा आर्ट कल्चर अँड फिल्म फाउंडेशन आणि महात्मा गांधी मिशन आयोजित जिगीशा नाट्य सहवास 2026 21-22 आणि 23 ऑगस्ट रुक्मिणी नाट्यगृह एमजीएम परिसर छत्रपती संभाजीनगर. तरी सर्व रसिक प्रेक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.

0: Let's talk about HPV vaccine. You're listening to MTM 90.8 FM. आणि आपल्यासोबत आहेत डॉक्टर धनंजय घुगे सर फ्रॉम मराठवाडा कॅन्सर हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. तर आपण HPV वॅक्सिन बद्दल जाणून घेत आहोत.
1: दोन प्रकारचे वॅक्सिनेशन त्याच्यामध्ये आहेत, एक गार्डासिल आणि एक सर्व्हॅरिक्स. गार्डासिल पहिले काही मोजक्याच व्हायरस विरुद्ध काम करायचं, पण जे नवीन गार्डासिल आलेलं आहे गार्डासिल 9, ते भरपूर म्हणजे प्रामुख्याने एक 10 ते 12 HPV व्हायरस विरुद्ध ते ऍक्ट करतं. त्याचं साधं बाकीचे जे वॅक्सिनेशन जे असतात, पोलिओ वॅक्सिनेशन किंवा BCG वॅक्सिनेशन, त्याच प्रकारे हे आपली इम्युनिटी वाढवायचं काम करत असतं. त्याच्यामुळे हे वॅक्सिनेशन घेऊन 80 ते 90% सर्व्हिक्स कॅन्सर होण्यापासून आपण भारतीय महिलांचा बचाव हा त्यांच्या पुढच्या आयुष्यामुळे करू शकतो. जेव्हा सुरुवातीला हे वॅक्सिन रिसर्च मध्ये आलं, तेव्हा सुरुवातीला असं होतं की फक्त स्कूल गोईंग गर्ल्सनी ते वॅक्सिन घ्यावं. पण जसं जसं गेल्या 10-12 वर्षांमध्ये डेटा पुढे आला, त्यानुसार स्कूल गोईंग गर्ल्स, इव्हन अडल्ट गर्ल्स आणि वयाच्या 45 वर्षापर्यंत ते वॅक्सिन आपण घेऊ शकतो.
0: थँक्यू सो मच सर, थँक्स लॉट. खूप महत्वाची आणि उपयुक्त माहिती तुम्ही आज आम्हाला दिली अबाउट HPV वॅक्सिन बद्दल. तर महिलांनो, ही वॅक्सिन तुम्ही सुद्धा नक्की घ्या. निरोगी राहा, सेफ राहा आणि ऐकत राहा.

0: माझ्या नादी लागू नको सिंधू.
1: अहो आता कसला नाद, पारखोळी झाली मी.
0: करणार कायस या खोळाचं?
2: पळवून नाही तुम्हाला.
0: आणि पळवून देऊन काय करणार?

0: Your dream is to become an engineer, an architect, or to make a name for yourself in the world of technology. So MGM University's JNEC is the best option for you. Courses accredited by AICTE and COA, BTEC, MTEC, Bachelor of Architecture, Master of Architecture, and MCA. Here you get excellent placement, innovation and research facilities, and a global network of more than 20,000 alumni. Merit and sports scholarship is also available. And the biggest thing is not to wait for the cap round. MGM University. For admission, call on 940-4474-266 or visit mgmu.ac.in.
1: फार्मसीमध्ये गुणवत्ता आणि संशोधन पूर्ण शिक्षणासाठी
2: एमजीएम विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स मध्ये प्रवेश घ्या,
1: जिथे डिप्लोमा इन फार्मसी अँड बॅचलर ऑफ फार्मसी मध्ये ऍडमिशन सुरू. ऑल्सो डिरेक्ट ऍडमिशन इन बी फार्मसी सेकंड इयर. अवेल अट्रॅक्टिव्ह स्कॉलरशिप्स,
2: अत्याधुनिक अशी लॅबोरेटरी, उच्च शिक्षित आणि अनुभवी स्टाफ, भव्य दिव्य असा एमजीएम कॅम्पस. गुणवत्ता आणि दर्जेदार शिक्षणासाठी आज प्रवेश निश्चित करा.
1: फॉर ऍडमिशन कॉन्टॅक्ट 9371714265 और विजिट डब्ल्यू

0: ఏక పేరు ఆయన, యా గోడా బోల్లా, యా చతుర బోల్లా, గా
1: యక చతుర నారి.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.

0: आपल्या बिझनेसची सुरुवात झालीये पण बिझनेस बद्दल लोकांना माहितच नाहीये, तर चिंता नसावी.
1: बिझनेस तुमचा, ऍडव्हर्टाइजमेंट आमची.
0: तुमच्या बिझनेसची ऍडव्हर्टाइजमेंट करा MGM 90.8 FM वर एकदम वाजवी दरात.
1: कॉन्टॅक्ट फॉर ऍडव्हर्टाइजमेंट 9422519189 और 9518315455.
2: अरे देख रहे हैं?
3: तो देखने दो.
2: जल भी रहे हैं?
3: अरे तो चल ले तो.
2: खुली सड़क है बाबा.
3: तो क्या हुआ भाई?
2: हाँ तो हजार